0: देवती ताई या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
1: मी नाही येऊ शकणार।
0: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
1: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
0: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
1: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
0: तर मोबाईलवर ऍप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
1: मराठी कार्यक्रम।
0: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
1: मराठी कार्यक्रम।